0: Ise uksu itu aino sapla samdam saptumro sapla samdam saptumro tumau tumbau peca kuvung soksa okelarik ningwa sigang yukunglo kuvung soksa okelarik ningwa sigang yukunglo nogen
1: sarike nuwa abyang akhan nure samlo kuvung soksa ki batu me bi sari hari nuwa jarike
2: खाको दक्षक साङखाको केरेर के केरेक नुले पापमा होरुङसिङ खञ्जे खुने पातो सुजल्लाम खेम खेप्सुम
1: पातो तल
3: खुदक सक्सा खेप्सुम लो कख गङ च छ जना देन बासे खुदक सक्सनी